हाइके जों दाबुक तेकाइस पान्दो हाबलायनाय अबंखे काहाम तंदि रिं तंगोलांमा ताखुते बुखुक सन जोंङो पान्दाव थांमनि सिगां कायसारा चापुं खानायलायनायलायनो